हाजियो सचा सची नाही गर प्रसादिक से मलाई गर सादी मिले से बिछड़ नाही सहजे सच समावणिया तुझे ते बार कुछ।